ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत, त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री सुधाकर राठोड यांना। ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2003 पासआउट झालेले आहेत। मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत। सध्या ते एंटरप्रेन्योर आहेत। राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत। तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात। सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
4: नमस्कार, मी सुधाकर राठोड, रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल।
3: अच्छा,
4: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।
3: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेला आहात, तर साधारणतः आता एक 20 कालावधी लोटतो आहे। तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 पहिल्यांदा येतात की अगोदर आला होता?
4: 20 आधीतरी येऊन गेलो होतो मी।
3: हा हा, साधारणतः किती वर्षापूर्वी?
4: 6 आधी मी येऊन गेलो होतो,
3: 6
4: दरम्यान। पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर एरियामध्ये, औरंगाबाद वगैरे या साईडला, जसं वरवरती फिरती मी भेट घेतली, त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिला। इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा, ॲडिशनल सुविधा काही बऱ्याचशा इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे। आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतं 120 काहीतरी इंटेक कॅपॅसिटी होती। द फर्स्ट स्टुडंट्स, वन ऑफ दॅम, अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स, आवर डिपार्टमेंट हेड्स, ऑल प्रोफेसर्स। तर फार आनंद वाटला मला त्या 4 जर्नीमध्ये। मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन।
3: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ॲडमिशन घ्यावं? तुमचं स्कूलिंग कुठं झालं?
4: हा, माझं स्कूलिंग झालं सर गव्हर्नमेंट स्कूलिंग मध्ये, मी पासआउट आहे 10th।
3: अच्छा, कुठे?
4: सोलापूर महावीर हायस्कूल म्हणून सोलापूरमधनं, मराठी मीडियम, इट वॉज मीडियम। त्याच्यामध्ये नंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये. मग लातूरमधनं मी 11th 12th केलं. मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेजसुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला. पी सी एम आपली कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला व्ही आर सी कॉलेज भेटला होता नागपूरचा. त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली. तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं. मी थोडंसं माहिती काढून घेतली होती टी पी सी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हाऊ इट हॅज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी कोणकोण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठं कुठं कसे प्लेस झालेले. मग माझी जर्नी स्टार्ट झाली. नवीन होतो इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता. कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझ्या सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत. मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही. मी पहिला तो त्यामधनं जेवढे काही प्रयत्न केले की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करूया. आणि स्वप्न होतं, छोटंसं स्वप्न होतं आधी. म्हटलं चला साकारूया आपण, काय होऊ शकतं पाहूया. जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या 4 वर्षात एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला, टीचर्स एवढे म्हणजे फंटॅस्टिक. आपले मित्र सुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या 4 वर्षात. कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स ॲटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी, कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे. पॉईंट नंबर 1 की हा असा आहे, इकडं विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जरा थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचा, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम. हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही, कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मिडियममधून आलेले असायचे, गावाखेड्यातनं आलेले असायचे, त्यामुळे थोडंसं फिअर असायचंच.
5: बरं, म्हणजे 2003 पासआउट झालं, 1999 हे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते. कारण
4: ओएमएस त्या वेळेला काही होते. हां, ते कॉम्पिटिशन एक फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते ओएमएस त्यांचं शिक्षण झालं होतं सीबीएसई मध्ये, आमचं शिक्षण एसएससी बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जर तो थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, कारण तो थोडस इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत होतं थोडं समजण्यासाठी सुद्धा, आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडंसं आकलन याच्यामध्ये थोडंसं व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्समध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनामिक्स असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाईम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो नेव्हर. हे मला ते ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉईंट असेल मला वाटते, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही 4 ओळी आहेत पण ते फार महत्वाचे आहेत. ह्यातले असे बरेचसे का पॉईंट आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ॲज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो जीईटी म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो आय आय टीची पब्लिक त्यावेळेला, एन आय टी पासआउट, ते थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायची आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण टी पी सी टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
5: अच्छा,
4: म्हणलं बघूया.
5: अच्छा,
4: ठीक आहे, चालू.
5: मग आता हे 2003 मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
4: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा आहे, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं. त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. म्हणजे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आहे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये, वेदर इट इज बीन आय टी ऑर मेकॅनिकल, ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ टी सी एस, इन्फोसिस, विप्रो, जी, लाईक अ कंपनी विच इज बीन टॉप 10 कंपनीज. देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ, फार टफ असेल त्यांची ॲप्टिट्यूड, जे की आपण कधी पाहिलेलं नाही. पण तुम्हाला तेच म्हणतो ना, काही की पॉईंट आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे किंवा वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे, आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढं आमचा प्रवास चालू झाला तिथून.
5: बर बर बर. मग आता हे जे तुमचं 20 वर्षाची जर्नी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्युअर झालात म्हणजे तुमची राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला का कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं?
4: सर हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच, त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया.
5: बर.
4: लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9 to 5 जॉब की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज ईच अँड एव्हरी एरिया इज अ
5: युनिक. तसं तुमच्या डोक्यामध्ये ते होतं
4: आधीपासून की आपण आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
5: बरोबर.
4: मग ही प्रेरणा माझी जवळपास सर मी वेन आय वॉज इन टाटा मोटर्स ERC R&D डिपार्टमेंटमध्ये होतो तेव्हा मी बऱ्याचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं, व्हेंडरमध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं. वेळच्या वेळेला त्यांच्यामध्ये म्हटलं अरे आपण काही नाही करू शकत, काही वेगळं सेटअप का करू शकत नाही आहे, वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे, फक्त फंडच हा मॅटर नाही करत आहे, त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणि क्वालिटी लॉजिस्टिक्स अँड डिलिव्हरेबल हा फार महत्वाचा आहे. आपण ते शिकूया काही हरकत नाही, बॅकबोन नाही आपल्याकडे, बिझनेसची आपल्याकडे स्किल नाही आहे पण शिकायला काय हरकत आहे, आपण शिकू तर शकतो ना. हा वसा मी घेतला त्या वेळेला. ही गोष्ट आहे सर जवळपास 2008-09 ची गोष्ट आहे.
5: 9 ची सहा वर्षानंतर
4: ते थोडं काय काय काय गोष्टी शिकत गेलो मी. काही त्याच्यानंतर मला बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या. वोल्वो आयशरमध्ये जॉईन झालो, त्यानंतर काही टायर 1 मध्ये मी आपलं थोडस एक्सपिरियन्स मी गेन केलं. त्यामध्ये ISA एक होतं, इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह USA कंपनी होती. मग तिथनं मग मला एज्युकेशनला थोडस सुरुवात झाली की आपण आता बिझनेस. त्यानंतर मग जसं माझं 2008 माझं लग्न झालं होतं, माझ्या वाईफ MBA सेल्स मार्केटिंग केलं होतं नाही मुंबईमधनं, त्यांची तर साथ होती प्रत्येक वेळेला, मोटिवेशन त्यांचं होतंच थोडं कोणीतरी साथ पाहिजे म्हणतात. तसंच म्हटलं प्रयत्न करूया, प्लॅनिंग केलं 2-3 वर्ष प्रॉपरली प्लॅनिंग केलं त्या गोष्टीबद्दल. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते एज्युकेशन करायला थोडासा वेळ लागला, मध्ये कोविड आलं, कोविडच्या ड्युरेशनमध्ये आम्ही ते एस्टॅब्लिशमेंट केलं, सुरुवात केली 2019-20 आम्ही सेट केलं.
5: मग या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब सुरू होता कसं होतं?
4: हो जॉब चालू होता,
5: जॉब चालू होता पण साईड बाय साईड.
4: हा ह्या गोष्टी म्हणजे साईड बाय साईड म्हणजे फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग माझं चालू होतं पूर्णपणे की असं कुठल्या सेक्टरमध्ये करायचं,
5: अच्छा
4: कुठली सेक्टर चांगली राहील,
5: अच्छा
4: ज्याच्यामध्ये आपली स्वतःची कॉम्पिटन्सी असेल त्या एरियामध्ये. जसं माझी स्वतःची कॉम्पिटन्सी Day 1 2003 पासून इंटिरियर एक्सटिरियर डिझाईन डेव्हलपमेंट ऑटोमोटिव्ह पार्ट्स, जसं आपण डॅशबोर्ड म्हणतो, कन्सोल, रूफ लाइनर, बंपर्स, लाईट, लॅम्प्स वगैरे त्यामध्ये माझी एक्सपर्टीज बिल्ट होत गेली. मग त्याच एरियामध्ये आपण करूया चालू झाला प्रवास. 2019-20 आम्ही राल्फ पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश केले, रजिस्टर केलं. मग तिथून मग आम्ही छोटे आपले स्ट्रॅटेजी प्लॅन केला होता ऑलरेडी, म्हटलं तिथनं चालू केली आपली जर्नी. आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टी जे काही प्रेझेंट केल्या होत्या कस्टमरच्या समोर दे आर रिअली हॅपी टू सी दॅट प्रोएक्टिव्ह अप्रोच विथ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बॅकअप विदाउट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स. दे वर इन्व्हेस्टेड इन अ कॅपेक्स, आपल्या कंपनीमध्ये त्यांनी कॅपेक्स इन्व्हेस्ट केला. मग तिथून मग माझी जर्नी जी स्टार्ट झाली ते आतापर्यंत मी मागं वळून नाही पाहिलं आहे. हॅपीली आय वुड लाईक टू से हिअर ॲज ऑन टाइम 16 कस्टमर्स आर रजिस्टर्स विथ अस अँड दॅट महिंद्रा टाटा हे आता मेजर कस्टमर आहेत आमचे.
5: बरोबर.
4: त्याच्यामध्ये
5: एवढ्या रिनॉन्ड कंपनी ज्या आहेत ते तुमच्या सोबत. हे मग तुमचा राल्फ पॉलिमर असा आहे ना? मी मित्रांनो परत एकदा आपल्याला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ती श्री सुधाकर राठोड यांच्याशी. ते 2003 पासआउट आहेत, मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, मूळतः सोलापूरच्या आहेत, सध्या पुणे येथे एंटरप्रिन्युअर म्हणून कार्य करत आहेत. स्टार्टअप आहे त्यांचं राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, पण त्याला पण 2-3 वर्ष झाले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे वर्क चालू आहे. तर राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड हे कशामध्ये नेमकं डील करतं, म्हणजे तुमचं वर्क काय नेमकं आहे?
4: हा एकंदरीत राल्फ पॉलिमर्स हे बेसिकली जेव्हा आपण विजन घेऊन एक आपण या मार्केटमध्ये आलो, माझं विजन पहिल्यापासून होतं की जे एक्सपर्टीज मॉडेल जे सेल करतात, फॉर एक्झाम्पल ल्युमॅक्स आहे, तो एक मॉड्यूल सेल करतो, तर त्या मॉड्यूल आणि OEM मध्ये तर देर हॅविंग अ गॅप बिटवीन फॉर एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये, त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी आर ट्राईंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स, लाईक अ ल्युमॅक्स. देर आर नंबर ऑफ कंपनी, हेला स्विचेस, सुब्रोस, देर आर अँड नंबर ऑफ मॉड्युल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकलमध्ये जसे फिट होतात बरेचसे मॉड्युल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता, व्हीकल ही जवळपास 3000 कंपोनंटनी बनते.
5: अच्छा, ओके.
4: एक कुठलीही व्हीकल ही 3000 कंपोनंटनी बनते.
5: हे तर मला पहिल्यांदा.
4: हा, तर त्या कंपोनंटमध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्युल्स आहेत. मग त्या मॉड्युलचा एक बॅकबोन बनणं फार गरजेचं आहे, की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं, त्यांना ते व्हायबल नसतं, कमर्शियली व्हायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी व्हायबल नसतं. इट्स नॉट व्हायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव हु इज गोइंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम आय ए सी, विरॉक पॉलिमर्स, ल्युमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओन, विच इज अ लिडिंग.
5: But
4: we have been supporting since last 4 years.
5: But
4: yeah, and they're happily. And as on time, मला एक सांगावं लागेल की झिरो पीपीएम हा फॅक्टर असतो. म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस, झिरो डिफेक्ट. म्हणजे आपल्या इथनं जे काही सपोर्ट, इथनं आपलं पार्ट जातात वगैरे, ते आम्हाला अवॉर्ड भेटलेलं आहे. आयएसओ ही सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयएटीएफ लिटल बिट अपग्रेड. मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपले जे इंटरनल जे काही कोस्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं, की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जसं व्हीकल, टाटा मोटर्स, स्कोडा ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात. कारण दे ऑल्सो बी अन काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्युल. जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व करतो की क्वालिटी मला पाहिजेत. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, डेफिनेटली डिझर्व टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट.
5: बरोबर,
4: त्यामुळे त्या डिसिप्लिनने ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे. की असं नाही की बाबा गाडी जातोय आपला 80 किलोमीटरला ब्रेकच लागत नाही. मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं आहे की तो पार्ट येतो कसा, त्याचा क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉइंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचं मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हीकल मध्ये लागल्यानंतर त्याचा फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिनने सिस्टीमने जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हटलं ना आयएसओ, आयएटीएफ वगैरे, ते इंटरनली देर हॅव नंबर ऑफ टीपीएम, टीक्यूएम, कायझन वगैरे आहेच.
5: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथे आलेला आहात, वहिनी पण आहे सोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एमबीए केलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट कसा असतो त्यांचा, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये?
4: आता माझ्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग जे डिपार्टमेंट आहे, त्या डे वन पासून ते पाहतात. आणि इज अ रिअली हार्ड कोर, म्हणतात ना, सेल्स मार्केटिंग टू सेलिंग द प्रोडक्ट्स, सेलिंग द आयडियाज, अँड ऑल्सो इज ऑलवेज बीन बॅकबोन टू नॉट इवन मी बट ऑल्सो अवर डिपार्टमेंट पीपल्स टू मोटिवेट इच अँड एव्हरी एरिया. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, त्यामध्ये बरेचसे इन्सिडेंट्स होतात, क्वालिटी इश्यू असतात, कधी फेल्युअर होतात मशीन्स वगैरे. हाउ टू कॅटर दॅट, दॅट ऑल्सो बीन, शी इज बीन गोइंग टू बी मोटिवेट. नाही आहे, वी कॅन कॅटर हॅव्हिंग सिस्टमॅटिक वे. मग त्या ऑलवेज आमचा बॅकबोन आहेत कंपनीच्या.
5: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडस एरामध्ये घेऊन जातो, 2003 च्या. मला वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 च्या बॅचचे असतील.
4: ओके.
5: राज कोळपे आणि पांडुरंग खोवडे म्हणून, त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 च्या काळामध्ये त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो, किंवा असा काही विषय झाला?
4: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात.
5: बर,
4: आता 2000 चीच गोष्ट नाहीये. जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत, बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच लेऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे. पण तो फेज असतोच, मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये. कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट, मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय. ते तुमच्या ह्याच्यावर नाही चालत आहे की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हेकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल. काही जणांना मायलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल. मग त्यामुळे ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल या सॉफ्टवेअरचा मार्केट असेल. आता सॉफ्टवेअरमध्ये जसं ए आय आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये बरेचसे जॉब कटिंग होत आहेत, म्हणजे बरेचसं ऑटोमेशन बरेच प्रमाणात होत आहे. मग त्या एरियामध्ये जसं अपग्रेड करून जर घेतलं विद्यार्थ्यांनी या आता जे जॉब करत आहेत एम्प्लॉईजनी, तर डेफिनेटली दे विल ऑल्सो गोइंग टू बी सर्व्हाइव्ह अँड सस्टेन. नाहीतर मग हे डाऊनफॉल होतच राहणार आहे मार्केटमध्ये.
5: बरं, मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं तर मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, म्हणजे खास करून सोशल मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, इंटरनेटचा नव्हता त्या काळामध्ये, नुकतंच बहुतेक मला वाटतं मोबाईलची सुरुवात झालेली होती.
4: येस.
5: आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळेसचं एज्युकेशन आणि आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रेन्योर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत, तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
4: मी पहिले ऍडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे.
5: बरं,
4: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं, पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्या कोर सब्जेक्टमध्ये ते ती एक्सपर्टीज गेन करायचे, तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे मित्र होते, इथनंच पासआउट झालेले, ते जी ईलमध्ये होते, त्यांनी एमटेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. थर्मोडायनामिक जीईमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर, सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर, माझा जो हँड्स ऑन होता दाते सर, पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं, सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन ही फार महत्वाचं आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक ही फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचं व्हेकलमध्ये जाऊ कुठंतरी बसायला पाहिजे आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच, मग ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो, आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
5: बरं,
4: लाईफमध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
5: अच्छा,
4: बरं.
5: मग आता आताचे जे स्टुडंट आहेत जे इंजिनिअरिंग करतायत, प्रोबॅबली इन मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतील, प्रोडक्शनमध्ये असतील, ह्या सगळ्या फील्डमध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे ॲस्पायरिंग इंजिनिअर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
4: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर.
5: बरं,
4: का? तर ज्याप्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी, प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण, आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे. आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्ट आला म्हणजे कार्बन आयन आलं. ह्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे, ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे, म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिलं ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं, पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळे काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत, प्लीज. हा जो आहे ना, हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मेसेज आहे ना, हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडेल.
5: तर सुधाकरजी आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मूळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो. नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोलाय म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढे सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होता, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कूल स्टुडंट होतात की
6: मी ओके
5: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
6: नाही. ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा. एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डल बी नव्हतो.
5: अच्छा.
6: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो. जायचो क्युरीज विचारायचो वगैरे, बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व्ह करायचे. आणि मी एकच विद्यार्थी होतो त्या बॅचमध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा लायब्ररीमध्ये. ते माझ्या नावावरच असायचे. कधी कधी विसरायचो मी. ते रिटर्न करायची एक पॉलिसी होती आमच्या इथे. त्याच्याकडे 7 दिवस 10 दिवस असा एक पॉलिसी होती, मला आठवत नाही. पण कार्डमध्ये माझ्याच नावावरती जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव्ह व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुकचा लायब्ररी, इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी. सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अवेलेबल होते त्यावेळेला. मला जे आठवतं त्या पब्लिकेशनमध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टी ला. हे दोनच विद्यार्थी होते. आम्ही आमचं डिस्कशन डिसिजन, ते सुद्धा टॉपर होते इथले. ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं, फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे म्हणजे फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे, आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. म्हणजे फार फंटॅस्टिक होता हा जो अनुभव. मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम. मित्र तर म्हणजे लिमिटेड भरपूर सारे. म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळे मला ओएमएस अटॅच होतो. आणि इथलं लोकल असल्यामुळे मला मराठी चांगली येते. मी मराठी मीडियममध्ये आला, इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे. त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरंच सांगू ना, मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते. कारण ते मला 4 वर्ष मी इथं रिली जगलो होतो ते कॉलेजमधले. मला कधी ते मला विसरता नाही येणार.
5: आणि मैत्रिणी
6: सर आम्ही म्हणजे डेझर्टेड होत. मोजून काही मैत्रिणी असायच्या आणि त्या सुद्धा तेवढंच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे. पण कमीच होत्या सर.
5: अच्छा अच्छा. बर तर शेवटी सुधाकरजी असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची एक 20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव, आताचं धाराशिव आहे, तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झाला आहे लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल, डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
6: सर सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. तर याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण टाईम असतो त्या स्टुडंटचा जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीचे जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये. कारण बऱ्याचशा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. ज्यांनी जे केलेलं आहे मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे असाच, एक कुली होता तो ही बिकम आय एस ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितोय. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की त्या लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा, टेस्ट घ्या स्वतःची कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत. एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु, कॉलेजचे शिक्षक. सेकंड आहे तुमचे नातेवाईक, आई वडील, त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे, धावणं गरजेचं आहे, आणि ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीदलावर आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजेत.
5: बरोबर.
6: किंवा टाइम, टाइमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना, टाइम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाइम एवढं डेंजरस वेपन आहे, त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाइम.
5: येस.
6: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे, वापर करा व्यवस्थित, एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी डिस्कस करा, डाऊट्स क्लिअर करा, तुम्ही पुढे जा.
5: बरोबर.
6: आणि मग एकदा टाइम गेले तर मग ते परत वापस येणार नाही.
5: कॉलेजच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये कधी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय?
6: सर, येस येस, आय वुड लाईक टू ऑलवेज बीन पार्टिसिपेट फॉर ऑल प्रोग्राम्स ऍज अ ऑर्गनायझर टीम.
5: ओके.
6: मग त्यामध्ये ते फ्रेशर्स पार्टी असू दे फर्स्ट इयरला. कॉलेजची फारच चांगली म्हणजे व्यवस्था आहे आधीपासून. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता मी जिथे जॉब करायचो वगैरे तर तिथे मी पाहिलेलं आहे असं काही. ते पहिल्यांदा म्हणजे अरे असं काही होतं का? अरे म्हटलं माझं कॉलेज जरी माहीत नसेल ना बॉस, तिथं बऱ्याचशा अशा गोष्टी व्हायच्या. कारण त्या शिक्षकांनी ते सेट केलं होतं, ते कल्चर सेट केलं होतं. त्यांना काही असा उठकीम वाईट कधीच आलं नाही. फ्रेशर्स पार्टी असायच्या, फ्रेशर्स वेलकम असायच्या आमच्या इथे, सेंडअप असायचे, आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच, प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाइज व्हायचं.
5: तुम्ही फक्त ऑर्गनायझिंग कमिटी?
6: मी ऑर्गनाइज मध्ये आणि काही काही मध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो. स्पोर्ट्समध्ये मी पार्टिसिपेट करायचो, बऱ्याचशा स्पोर्ट्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी पहिल्या दिवशीपासून होतो, मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाइम एक्सपिरियन्स भेटला. त्यामुळं तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला. म्हणजे वेल करून ऑर्गनायझर म्हणतो ना आपण मॅनेजमेंट टाइम.
5: तर सुधाकर राठोडजी, मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे. आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदन चालू असतातच समजा, असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेचच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या?
6: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे, त्यामधलं
5: तुमच्या कॉलेज एरियामधलं,
6: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामतचे
5: कयामत,
6: पहिला नशा पहिला कुमा, तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे. म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार, म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे.
5: तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग सांगितलं बरेच चालू म्हणून पापा काय ते बडा नाम करे
6: पापा बडा नाम करेगा, हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे. पण जी ही नशा, ही जी एन्व्हायरमेंट आहे, हे बरेच काही देऊन जातं या कॉलेजमधलं. आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे, 18 वर्ष जस्ट प्युबर्टी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो. आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं. हे 3 वर्ष असू दे, 4 वर्ष असू दे, 6 वर्ष जे काय असतील त्याचे विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, तर हे खरंच बेसमेंट आहे त्याचा. आणि बरंच काही देऊन जातं इथून. अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजीशी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्याच्याकडनं बरंच काही शिकता, तुम्ही बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता. ह्या बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं.
5: बरोबर.
6: कुठं तुम्ही माघार नाही घेऊ शकत, मग चाहे ते किती काय अडचणी येऊ दे लाईफमध्ये, वेदर इट इज फायनान्शियली येऊ दे, वेदर इट इज फिजिकली येऊ दे, या कुठल्याही गोष्टीला येऊ दे, कधी माघार नाही घेता. हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल.
5: आणि हे तुमच्या कदाचित गोल्डन रूल आहे की जे पुढे जाणार.
6: बस बस, रिस्पेक्ट टाइम.
5: ओके, क्या बात आहे. इट्स अ गुड वर्ड टू वर्ड्स, रिस्पेक्ट टाइम. येस, ऑलवेज. तर सुधाकर राठोडजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले. मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हा सॉफ्ट बोलत होतात. मी म्हणत
6: नाही, तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली, थँक्यू टू ओपन अप, कारण तुमची ती स्किल आहे.
5: हाव टू, मला वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील ना, तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार. तर सुधाकर राठोडजी, खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथे आलात, जरा मुलांचे पण नावं सांगितली म्हणजे जरा थोडंसं.
6: येस, माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड
5: हा
6: 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतोय.
5: अच्छा.
6: निगडीमध्ये मुलगी रोही राठोड, ती 3rd स्टँडर्डला केम्ब्रिज मध्ये शिकते.
5: अच्छा. आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करता?
6: येस सर.
5: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं जे हे स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहेत तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड रेनाउंड कंपनी व्हावी आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 मध्ये आलात तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
4: येस सर, ऑफकोर्स.
5: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
4: थँक्यू.
5: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषय आपण हाताळत असतो। आज याच माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषय आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे। तो विषय आहे, अर्थात आपल्या जिव्हाळ्याचा जरी तो विषय नसेल किंवा आपल्याला निसर्गदत्त तो प्राप्त झालेला असेल, तरीसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तो विषय आहे, तो म्हणजे गवत। मंडळी, वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहते, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवतं, इतर लहान वनस्पती ह्या उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जाते। कोरड्या रुक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना ऊन पावसापासून संरक्षण मिळते, पण गवत काढून टाकले की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे यांच्या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी आपणास गवताचा चांगला उपयोग करून घेता येईल। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदी काठाने गवते खूप उंच आणि दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराई इथे उंच गवताचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहींमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते। बहुतेक ठिकाणी बहुवर्षायू गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षायी गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यात काही गवतांची भराभर वाढ होत असते तर त्यावेळी काही जाती ह्या सुप्त अवस्थेत गेलेल्या असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्याही पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात। त्यांची तंतुमयमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेले असतात। सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वनवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्या चांगलं तोंड देत असतात। काही तृणजाती सावली चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याच्या काठाने वाढलेल्या दिसतात, परंतु परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरून जाऊ शकतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनी पसंत करतात, तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर, तर काही चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर येत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात, तर दुसरी काही विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात, तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरची हवा मानवते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती असणारच आहे. त्या जातीचे रक्षण करण्याची व नसतील तेथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, लागवडीविषयक गरजा याविषयी अधिक संशोधन आणि प्रयोग करणे विद्यापीठांना सुद्धा गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे गवत करत असतात, परंतु याशिवाय अनेक उपयोग आहेत. आपल्याकडे आपण बघतो आहोत गुरेढोरे हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच जगत असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप आणि मांस मिळत असते. कातळे आणि लोकरसुद्धा मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वच शेती बैलांच्या मदतीने केली जात होती. लोकांची आणि मालांची वाहतूक करण्यासाठी बैल आणि घोडे वापरले जातात. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुपक्षीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावरच अवलंबून असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार केली जाऊ शकतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढतात. शेतीमध्ये लागणाऱ्या पिकांमध्ये तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे की शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आपल्याला बैलांचाच वापर करणं अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या पशूंची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागते. हिरवा चारा वैरणीसाठी मागणी आणि पुरवठा यात प्रचंड अशी तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट, पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा आणि निकस आहार मिळतो. त्यापासून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्याचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. तिकडे गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्याची चांगली निगा राखली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकंच दूध देत असतात किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये अधिकची वाढ दिसून येते. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य आणि ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रतीची गवत येतात. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं खूप गरजेचं आहे. ही कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती आणि अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कुरणांप्रमाणे शेत जमिनीवर पडीक जमिनीवर चांगल्या जातीची गवते तसेच शिंबी कुलातील वनस्पती चाऱ्यासाठी लावल्या पाहिजे. चाऱ्याचे उत्पादन वाढले पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं गवत या विषयाकडे खूप गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गावाने आपल्या आसपासच्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं खूप गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असे मिश्रण असते. नदीकाठी, टेकडीवर, कालवे आणि पाटांच्या कडेने पडीक आणि खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर कुरणे तयार करता येऊ शकतात. तर भविष्यकालीन शेतीचा जर आपण विचार केला आणि आपल्या पशुपालनाचा विचार केला किंवा इतर सेंद्रिय पदार्थ निर्मिती असेल याच्यामध्ये आपण कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर अनेक ज्या बाबी आहेत ज्या आपल्या पशुपालनाशी आणि शेतीशी संबंधित आहेत अशा सर्वांसाठी हे गवत खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सृष्टीतील हा जो मुबलक साठा आपल्याला ईश्वरानं उत्पन्न करून दिलेला आहे, आपल्यासाठी आपल्याला मोफत दिलेला आहे, त्याचं काही अंशी संगोपन करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांची सुद्धा आहे आणि नागरिकांची सुद्धा आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: तत मन मधुर झुलतई ग पानी झुलतई ग।
1: अरे काय समझा

0: जाएगी।
1: लगिन झालं गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं।
0: आता आणि काय उरलं?

कार्यक्रमात काला या रंगाचा आनंद आपण घेत आहोत विविध गीतांच्या माध्यमातून. यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी साहेब. चित्रपट आहे गुमनाम आणि संगीतकार आहे तो शंकर जयकिशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत आनंद मिलिंद, चित्रपट आहे आई मिलन की रात.

श्रोतेहो मासूम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकूत आहोत. श्रोतेहो आजची आपली जी थीम आहे स्वर बहार या कार्यक्रमाची ती आहे काला. आणि यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण. गीतकार आणि संगीतकार आहेत आनंदराज आनंद.

श्रोतेहो रेडिओ तिराणा 90.4 एफएम वरून आपण आनंद घेत आहात. कार्यक्रम आहे स्वर बहाराची. थीम इंटरेस्टिंग आहे काला. आणि यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास. गीत आहे इंदिवर्यांचं. संगीतकार आहेत राजेश रोशन. चित्रपट आहे बहार आने तक.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 एफएम वरून. यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आनंद मिलिंद, चित्रपट आहे सुहाग.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची थीम आहे काला आणि शाहरुख खान आणि काजोल यांचं हे गीत आपण कधीच विसरू शकत नाही, कारण डोळ्यांच्या सगळ्या छटा, डोळ्यांच्या आदा आणि डोळ्यांची नजाकत आपल्याला देव कोहली यांच्या गीतामधून समोर आणली होती आणि ही नजाकत आपल्या समोर आणली होती अनु मलिक यांनी. चित्रपट आहे बाजीगर.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत संजू दर्शन, चित्रपट आहे मन.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात काला यथींचा आनंद आपण घेत आहात। आतापर्यंत आपण काली जुल्फे पाहिली होती, काळे डोळे पाहिले होते, आता काळे चेहरे सुद्धा आपण गाण्याच्या माध्यमातून ऐकणार आहोत। गीत आहे देशप्रेमी, या चित्रपटातील संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल। गीत पुन्हा एकदा आनंद बक्षी यांचं आणि गायक कलाकार लक्ष्मीकांत आणि आशा भोसले।

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि काला थीम देखील आज आपण ऐकत आहोत। यानंतरचं गीत गात आहेत शब्बीर कुमार, गीत आहे प्रयागराज यांचं, संगीतकार अनु मलिक, चित्रपट मर्द। हे गीत देखील तितकंच लोकप्रिय आहे। जर आपण पंजाबकडून इकडे दक्षिणेकडे जर काही ट्रक येताना पाहिले असतील, आपल्या शहरातून त्या ट्रक जात असतील किंवा काही वाहनं जर जात असतील, तर त्याच्यावर निश्चितपणे आपल्याला लिहिलेलं आढळून येईल, ते म्हणजे बुरी नजरवाले। बघूया त्या गीताच्या माध्यमातून काय म्हणतात अमिताभ बच्चन।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आयकॉनिक गीत आहे, सगळ्यांना माहिती आहे की जर आपण खोटं बोललो तर आपल्याला काय होईल. काळा कावळा जो आहे तो येऊन आपल्याला चावणार आहे किंवा वेदना देणार आहे, अशी एक थीम आनंद बक्षी यांनी लिहिली होती आणि या थीमला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तर या थीमचा आनंद आपण घेणार आहोत आणि चित्रपट आहे बॉबी.

श्रुतीहूस स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 एफएम वरून. यानंतरचं गीत गात आहेत अमर आरशी, बादशाह आणि नेहा. गीत आहे अमृत सिंग आणि कुमार यांचं. संगीतकार आहेत प्रेम हरदीप आणि काम धिल्लन. हे देखील गीत प्रचंड असं लोकप्रिय ठरलं होतं. आनंद घेऊयात बार बार देखो या चित्रपटातील या गीताचा.

आणि कार्यक्रमाचा समारोप आपण करणार आहोत ते देखील असंच एक इंटरेस्टिंग असं गीत आहे। आता आपण तीन गीतं जी बघितलेली आहेत त्याच्यामध्ये काळ्या कावळ्याचा आणि खोटं बोलण्याचा आणि काळ्या रंगाचा उल्लेख करण्यात आला होता। हे गीत देखील तितकंच लोकप्रिय आहे, तितकंच शानदार हे सुद्धा गीत आहे। आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे स्वर बहार, याविषयीच्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा। यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900। आणि पुन्हा एकदा काला थीमसह मी आपला इथेच निरोप घेतोय। आपण पुन्हा भेटणार आहोत स्वर बहार या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला बिग स्टार घेऊन। श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टी प्रगल्भ होत असताना अनेक दिग्गजांचा हातभार त्यास लागलेला आहे, ज्यांच्या फक्त व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वाने या चित्रपट सृष्टीला एक दिशा प्राप्त झाली आहे। याच मातब्बर अवलियांपैकी एक ते म्हणजे राज कपूर, फिल्मी दुनियेतला बाप माणूस। या सिने इंडस्ट्रीत जे सर्व प्रयोग केले गेले आणि यशस्वी केले ते राज कपूर यांनीच। म्हणूनच आजचे आपले बिग स्टार आहेत राज कपूर।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत राज कपूर. अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. अगदी क्लॅपर बॉय ते वडिलांच्या पृथ्वी थिएटरमध्ये पडदे ओढणारे कलाकार म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यानंतर 1947 साली त्यांना पहिल्यांदा केदार शर्मा यांनी संधी दिली. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी राज कपूर यांनी चेंबूर येथे भव्य दिव्य अशा आर के स्टुडिओची स्थापना केली आणि एका नव्या पर्वाची स्थापना केली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार कलाकार आहेत राज कपूर. राज कपूर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आला तो आग, परंतु प्रेक्षकांचा तेवढा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाही. यानंतर 1949 साली त्यांनी बरसात हा चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केला. यात राज कपूर, नरगिस, प्रेमनाथ अशा जोड्या दिसून आल्या. अभिनय, सुश्राव्य संगीत लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं यामुळे बरसात क्लासिक झाला आणि राज कपूर यांचा मार्ग प्रशस्त झाला.

वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत द बिग बिग बिग स्टार राज कपूर. खर तर 50 दशक राज कपूर यांनी व्यापून टाकलं. 1951 सालचा आवारा, 1955 सालचा श्री 420, 1955 सालचा श्री 420, प्रकाश अरोरा यांचा बूट पॉलिश, शोमो मित्रा यांचा जागते रहोचा विशेष उल्लेख या ठिकाणी आपणास करावा लागेल. आणि 1961 साली आलेला जिस देश में गंगा बहती है अशा अप्रतिम चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटांच्या माध्यमातून राज कपूर सर्वश्रुत होऊन रसिकांच्या मनात खोलवर रुजले जाऊ लागले.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार आहेत राज कपूर. स्वनिर्मिती आणि दिग्दर्शनाशिवाय इतर दिग्दर्शकासमवेत राज कपूर यांचे इतर चित्रपटही प्रचंड गाजले. यामध्ये अंदाज, सरगम, अनहोनी, चोरी चोरी, शारदा, परवरिश, छलिया, तिसरी कसम यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. 1964 साली राज कपूर यांचा संगम हा पहिला रंगीत चित्रपट आला आणि हा चित्रपटही ऐतिहासिक ठरला. संगम हा भारतातील दोन मध्यांतर असलेला पहिला सिनेमा होता. यामध्ये राज कपूर यांच्या सोबत वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजी प्रगती सोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत राज कपूर। प्रत्येक कलाकाराच्या ज्या कलेच्या कक्षा असतात त्या कधी कधी इतक्या विस्तारतात की त्याला काळाच्या पुढे नेऊन जातात। याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे राज कपूर यांचं ड्रीम सिनेमा मेरा नाम जोकर। हा पूर्ण व्हायला तब्बल 6 वर्ष लागली। मुळात 4 तास 43 मिनिटं इतकी प्रदीर्घ लांबी या चित्रपटाची होती, परंतु सुरुवातीपासून या चित्रपटाला निराशेची प्रतिक्रिया मिळत होती आणि दुर्दैवानं हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि मेरा नाम जोकरच्या अपयशाने आरके फिल्म संस्था अडचणीत आली। परंतु म्हणतात ना, काळापुढील केलेल्या गोष्टी वाया जात नाहीत। नंतरच्या काळात आणि आजपर्यंत मास्टर पीस म्हणूनच मेरा नाम जोकरकडे पाहिलं जातं, हे काही कमी नाही। म्हणूनच त्यांना आपण ग्रेट शोमॅन म्हणतो।

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार द ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्यावरती. मेरा नाम जोकर नंतर राज कपूर यांनी खऱ्या अर्थाने इतिहास घडवला. त्यांनी कोवळ्या वयातील प्रेमकथेची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. या चित्रपटातून त्यांनी मुलगा ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया अशी तजेलदार रुपेरी जोडी रसिकांसमोर आणली. नवतारुण्याची ही प्रेमकथा सर्वांना भावली. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत, कहाणीचं नाविन्य, जबरदस्त पटकथा आणि राज कपूर यांच्या दिग्दर्शनाने बॉबी नंतरच्या अनेक दशकांपर्यंत माइलस्टोन राहिला आणि राज कपूर यांनी पुन्हा नव्या उत्साहानं इंडस्ट्रीला नवीन विषय दिले.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आरजे प्रगती सोबत आणि माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत राज कपूर. राज कपूर यांच्या जीवन प्रवासात 80 दशक आणखीनच प्रभावशाली ठरलं. यामध्ये त्यांनी सामाजिक आशयाचे आणि ज्याला विशेष अर्थ होता असे चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केले. यामध्ये जीनत अमान यांच्यासोबत सत्यम शिवम सुंदरम आणि 1982 मध्ये प्रेमरोग पद्मिनी कोल्हापुरे, 1985 साली राम तेरी गंगा मैली मंदाकिनी यांच्यासोबत या चित्रपटांचे स्थान. राज यांचे हे चित्रपट आजही आपल्याला एका वेगळ्या सामाजिक पैलूचं दर्शन घडवतात आणि एक संवेदनशील राज आणि एक संवेदनशील राज आपल्याला या स्त्री प्रधान चित्रपटांमधून दिसून येतात.

दीक्षा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत राज कपूर. राज कपूर यांना एकूण 5 मुले, यामध्ये रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजू कपूर आणि 2 मुली रितुनंदा आणि रीमा जैन. शमी कपूर आणि शशी कपूर हे त्यांचे भाऊ होते. 1940 ते 1950 या दशकात त्यांचं नाव नरगिस यांच्यासोबत जोडलं गेलं. बरसात, आवारा, श्री 420 यासह अनेक चित्रपटात या दोघांच्या जोडीनं प्रेक्षकांना प्रेमाचा नवा आयाम दिला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द ग्रेट शोमॅन राज कपूर. एखाद्या व्यक्तिमत्वाचे किती पैलू असावेत आणि किती विविधतेने ते असू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज कपूर. राज कपूर यांच्यामध्ये सर्वसामान्यांना ते स्वतःचा आरसा वाटत. फिल्मी जगतामध्ये राज यांची तुलना नेहमीच चार्ली चॅपलिन यांच्याशी केली गेली आहे. माणसांचं जगणं अतिशय मार्मिकपणे त्यांनी पडद्यावर मांडलं, त्यातच महिलांचं जगणं आणि सोसणं त्यांनी पडद्यावर साकारलं. स्वप्न केवळ विशिष्ट लोकांनीच पाहायची असतात यावर राज कपूर यांनी सामान्य माणसाची स्वप्ने जिवंत केली. सिनेमाचा पडदा अधिक प्रगल्भ केला, अधिक समृद्ध केला. राज यांच्या कलाकृती, अभिनय आणि दिग्दर्शन हे खऱ्या अर्थानं दैवी होतं, एवढं मात्र निश्चित.

आजच्या आपल्या कार्यक्रमात मी आरजे प्रगती इथेच थांबते. आजचा आपला एपिसोड होता द ग्रेट शोमॅन राज कपूर यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:05 होत आहेत, 5 मिनिटं उशीर झालाय, पण आलेली आहे आपल्या आवडीची आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं ना व्हॉट्स अप रमेश गाणी हा कार्यक्रम आहे। आणि या दरम्यान लाईव्ह असते मी आपल्यासोबत 1 ते 3 दरम्यान, आणि या दरम्यान तुम्ही मला व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं पाठवू शकताय 9970509 क्रमांकावरती। सर्वच जण उत्सुक आहेत बाप्पाच्या आगमनाची तयारी करतायत, सर्वत्र तो उत्साह दिसतोय आणि बाजारपेठा देखील गच्च भरलेल्या आहेत। अगदी डेकोरेशन करण्यासाठी बाप्पा सुंदर दिसावा म्हणून सर्वजण प्रयत्न करत असतात, आणि आपण देखील कसा बाप्पा सजवलाय घरी हे मला नक्कीच पाठवणार आहात सोमवारी। तर सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला, पहिलंच गीत बाप्पाचंच आहे, अग्निपथ या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। आपले श्रोते आहेत व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन, नियमित श्रोते आहेत धाराशिव येथून, वैजयंती बाला गंगाधर चांडगे, पद्मिन भस्मे, मधुकर क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता जयपसिंगकर, रेश्मा राजू उपरे, शिवानी अजयपसिंगकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसेंगेकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे यांना। तर सर्वांनाच आज हे गीत ऐकायचं आहे, अग्निपथ या चित्रपटातील सुंदर हे गीत आहे जे एनर्जेटिक आहे, आणि बाप्पाच्या आगमनाची नक्कीच हे देखील गाणं वाईब्स देतं। तर अशा गीतांनी सुरुवात करते, नक्कीच अशी इंटरेस्टिंग गाणी आज यावीत अशी अपेक्षा आहे सर्व श्रोत्यांना। तर ऐकूयात आणि सुरुवात करूयात आणि बोलूयात गणपती बाप्पा मोर्या।

चला बाप्पाच्या गाण्यांनी सुरुवात झाली आहे. सुंदर असं गीत पहिलंच आणि पुढचं देखील गीत अगदी युनिक आणि सर्वांच्या आवडीचं गीत पाठवलं आहे. आपले नियमित श्रोते आहेत तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामण खिराडे, सारिका आम्रपाली, सोनाली आदर्श आर्यन, मंगेश तसेच त्यांचे मित्र सुरेश भट, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी, रचापा दुर्गे, अकबर शेख, दत्ता कदम, अमोल कांबळे, शशिकांती कांबळे, ओमप्रकाश जगित्ते, कुबेर मस्के, अशोक शिंदे, रफिक इनामदार, राजकुमार माने, सचिन झेंगडे, गजानन कावरखे, बाळासाहेब सोलणकर, प्रमिलाताई बारबोले, आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून गोड आवाज असलेल्या प्रगतीताईस, समस्त रसिक श्रोतांचा नमस्कार. नमस्कार सर, खूप छान असं गीत दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आज शनिवार टू शनिवार त्यांची फरमाईश असते आणि गीत म्हणजे मला फेवरेट सॉन्ग आहे सर्वांचं. ते गाणं ऐकताना एव्हर ग्रीन राहिलेलं आहे. श्रेया घोषाल यांचा आवाज आहे त्याच्यासोबत आणि एम जी यांचा, श्रीकुमार यांचा आवाज आहे. खूप सुंदर हे गाणं आहे जे एव्हरग्रीन गाणं आहे. भूल भुलैया या चित्रपटातील गीत आहे आणि खूप छान आहे. मला ट्राय करायचं हे गाणं, पण खूप अवघड आहे हे गाणं ट्राय करणं, कारण की मी तर प्रॅक्टिस आजकाल सोडून दिले, त्यामुळे मला हे गाणं करायचं प्रॅक्टिस, पण नक्कीच प्रयत्न करणार आहे या गाण्याचा मी. पण थोडंसं ट्राय करते, मला सांगा की जमतंय का नाही. बरं, मी फक्त ट्राय करते, येणार आहे मला माहिती आहे. सास

लेना अगदी श्रेया घोषाल सर आपल्याला तर येणारच नाही, कारण की इतकं हार्ड गाणं तिने इतकं सुंदर करून ठेवलंय. तर नक्कीच आनंद घेऊयात ही रमण खिराडे सर आणि त्याच्या फॅमिली आणि मित्रपरिवाराच्या या सुंदर अशा गीताचा.

चला सुंदरशा गीतानंतर 1:21 होत आहेत. सगळे म्हटलं की छान म्हटलंय असं मला बऱ्याच श्रोत्यांनी कमेंट केली आहे. थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा. मी फक्त ट्राय करते म्हणतात पण खरंच जमतं की नाही मला खरंच कन्फ्युजन होतं. आता पुढचं देखील गीत माहिती आहे जे ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे बप्पाचं आणि तेच गीत माझ्या आवाजात ऐकायचं आहे ताईंना. त्या म्हणतात तुम्ही दोन उणी म्हणून दाखवा, तर माझ्या आवाजात ते कसं वाटेल हे मी कन्फ्यूज आहे त्याबद्दल. जे खूप ट्रेंडिंगमध्ये सध्या सर्वजण त्या गीतावरती डान्स करताना रील करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. मला नाही माहिती मला जमेल की नाही पण त्यांचा खूप आग्रह आहे म्हणून दोन ओळी म्हणते. त्याच्यातलं ते कडवं खूप गाजलंय. धरती घरी भक्त घरी आनंद झाला झाला हो गाजा बाजा नाद भिडे गगनाला क्षण गौरी गणपतीचा आला झाला हो गाजा बाजा नाद भिडे गगनाला सन गौरी गणपतीचा आला असं ते खरं तर गीत आहे आणि खूप गाजलंय आता सध्या. ते खूप ट्रेंडिंगमध्ये ठरतंय बाप्पाचं गाणं. तर खरं तर बाप्पाच्या गाण्यावरती डान्स करण्यासारखीच बाप्पाची गाणी आहेत आणि बाप्पा विराजमान आता होणारच आहे. अगदी 2 दिवसात त्याचं आगमन म्हणजे उद्याचा दिवस गेला की मग बाप्पाचं काही दिवसात म्हणजे एका रात्रीतून आगमन होणार आहे परत. आणि नक्कीच बाप्पा आता शेतकरी राजाला सुखी करेल अशी सर्वांनाच आशा आहे कारण की सर्वजण पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सध्या शेतकरी राजा जो आहे तो असं वाट पाहतोय की आणखीन देखील त्यांनी पाऊस पाडला नाही. बरेचसे शेतकरी आपण पाहतोय सध्या आपले भरपूर शेतीमध्येच काम करणारे आपले श्रोते आहेत. तर हेच गीत ऐकायचं होतं. पूनम वायदंडे, संस्कार वायदंडे, सार्थक वायदंडे, नितीन वायदंडे, पंढरपूर देवगाव येथून, तर त्यांना हे गीत ऐकायचं होतं. आज खूप दिवसांनी फरमाईश पाठवली आहे तर नक्कीच पूर्ण करा असं म्हणताय. तर नक्कीच पूनम ताई ट्राय केलेलं आहे मी. आय डोंट नो कसं जमलं माहिती नाही मला. तर नक्कीच थँक्यू सो मच. ऐकत रहा आणि आनंद घ्या आणि आनंद घेऊयात याच गीताचा. झाला हो गाजा बाजा सुंदर गीत आहे. नक्कीच आनंद घेऊयात.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर सचिन मोकाशे सर यांची फरमाईश आली बँक कॉलनी धाराशिव येथून. तर त्यांना गीत ऐकायचं आहे मुझे कुछ कहना है या चित्रपटातील हे गीत आहे आणि तुषार कपूर करीना कपूर यांचा हा चित्रपट आहे. अगदी तुषार यांचं करिअर सुरू झालं होतं आणि त्यांच्यासाठी त्यांनी करीना कपूर यांच्यासोबत सुरुवात केली चित्रपटात. आणि बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिकांचा आवाज आहे, अनुमोदिकांचं म्युझिक, समीर यांचं गीत आणि छान असं गीत आहे. आणि सर असं म्हणतात की सहज सोप्या आणि ओघवत्या संवादाची हीच तर खरी जादू आहे. रेडिओच्या या जगतात प्रगती तुमच्या नावाची एक वेगळीच ओळख आहे. क्या बात है, थँक्यू सो मच सर. एवढ्या सुंदर अशा चारोळ्या तुम्ही माझ्यावरती पाठवल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तर नक्कीच आनंद घ्याव्या त्या सुंदर अशा गीताचा. तुषार कपूर आणि करीना कपूर यांचा चित्रपट मुझे कुछ कहना है या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा ऐकूयात सचिन मोकाशे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

छान असं म्युझिक असलेला हा चित्रपट होता आणि सर्वच गाणी चित्रपट एवढा काही गाजला नाही, पण लक्षात मात्र राहिला तो म्युझिकमुळे आणि या गीतांमुळे. तर पुढची फरमाईश घेऊयात जे आहेत लाईटवाले कुणाल लाकाळ मेडिसिंग येथून आहेत आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे फिरतीचं याड असं त्यांनी सांगितलंय. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली आहे. जे लाईटवाले आहेत सध्या ते काम करतात मेडिसिंगा येथे, तर नक्कीच त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. ऐकूयात आपले लाईटवाले जे श्रोते आहेत कुणाल लाकाळ मेडिसिंगा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश घेऊयात. 99705991 क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे, पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. आणखीन देखील भरपूर फरमाईश राहिल्या आहेत, एक एक फरमाईश पूर्ण करून मी सर्वांच्याच फरमाईशी पूर्ण करणार आहे. पण ज्या श्रोत्यांच्या काल फरमाईशी पूर्ण झाल्यात आज त्यांनी मेसेज करायचं नाही आहे, 4 दिवसानंतर फरमाईश पूर्ण करणार आहे मी त्यांची, कारण की इतर देखील श्रोत्यांना आपल्याला या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह करायचं असलं. तर पुढची फरमाईश भूताचा भाऊ या चित्रपटातील बऱ्याच दिवसानंतर गीत आलेलं आहे, तर ते गीत ऐकायचं आहे. आपल्या श्रोत्या आहेत सध्या शेतामध्ये काम करतात, ज्योती पेठे चिलवाडी धाराशिव येथून, आणि त्यांनी म्हणतात की माझ्या मैत्रिणी पण आहेत माझ्यासोबत, शीतल, हिराबाई, परत साधना, भारती, सीमा या सर्वजणी आहेत. आणि आज आम्हाला गीत ऐकायचं आहे. कांदे लावत आहोत मनोज पाटील यांच्यात काम करत आहोत असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच सदाई तुमची फरमाईश पूर्ण करते. कांदे लावून झालेत बहुतेक अर्धेशे, आणि अर्धे राहिलेत की गायक पाटीमध्ये दिसतायत लावतायत त्या, आणि शेताचा फोटो देखील त्यांनी पाठवला. तर नक्कीच ज्योतिताई तुमची फरमाईश पूर्ण करते आणि तुमच्या मैत्रिणी देखील खुश होणारच आहेत. तर ऐकूया सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील भूताचा भाऊ या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

पुढची फरमाईश घेऊयात. आज आहे सरांच्या मिसेसचा बर्थडे, तर तो विश्यू मेरी मेनी हॅपी टर्न्स ऑफ द डे करूयात मॅडमला. तर सर म्हणतात नमस्कार ताई. नमस्कार सर. आज फरमाईश गाण्याची नाही, माझ्या आयुष्यातल्या एका खास व्यक्तीसाठी आहे. तर एका गाण्याची नाही तर खास व्यक्तीसाठी डेडिकेट केलेलं आहे गाणं. 13 सप्टेंबरला माझ्या पत्नी प्रिया हिचा वाढदिवस आहे. तर मॅडमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. रविवार कार्यक्रम नसल्यामुळं त्यांच्यासाठी ही खास फरमाईश आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच इन ॲडव्हान्समध्ये त्यांना आज आपण बर्थडेच्या विश करूयात. 15 दिवसापासून मी फरमाईश दिली नाही, पण आज तिच्यासाठी एक खास फरमाईश घेऊन आलोय. आणि त्यांना गीत द्यायचं आहे, ते म्हणजे हे सुंदर असं गीत द्यायचं आहे, खतरों के खिलाडी या चित्रपटातील गीत. हे गाणं माझ्या पत्नी प्रिया हिला वाढदिवसानिमित्त खास प्रेमाची भेट म्हणून वाजवायचं आहे किंवा ऐकवायचं आहे. तर पुढे 4 ओळी त्यांनी त्यांच्यासाठी लिहिल्या आहेत अशा. न सांगताच माझं मन अचूक ओळखणारी तू, न सांगताच माझं मन अचूक ओळखणारी तू, माझ्या साध्या घरात प्रेमाचे रंग भरणारी तू, जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान आहेस तू माझ्यासाठी, माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण तुझ्या आणि फक्त तुझ्याच साथीसाठी. हे सुंदर अशा 4 ओळ्या त्यांनी पाठवल्यात. नक्कीच ताई खूप खुश होतील. आणि ताई शक्य असल्यास 4 ओळी तुमच्या गोड आवाजात गाऊन मग गाणं सुरू करावं. आपला नियमित श्रोता महेश हेबळे मुक्काम पोस्ट किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथून आपल्या नियमित श्रोत्यांमध्ये आहेत सर देखील, पण बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत असतात. तर खास आज त्यांनी गीत ताईंसाठी किंवा मॅडमसाठी पाठवलेलं आहे. तर सर मला गाणं जमेल की नाही माहिती नाही, पण तुम्ही म्हणता तर 1-4 ओळी तुमच्यासाठी आणि ताईंना डेडिकेट करायचं म्हणून गाणं म्हणूयात. आणि ते गीत असं आहे, मोहम्मद अजीज साहेब आणि अनुराधा पौडेल यांच्या आवाजातील गीत आहे हे.

से जुदा न होना। चला तर सर चारोळी म्हणून दाखवलं तुमच्यासाठी, तर ऐकूयात खास प्रियताईंसाठी, मॅडमसाठी ही खास फरमाईश आपले नियमित श्रोते महेश सरांकडून।

यानंतरची फरमाईश बरेच दिवस झाले आपले श्रोते आहेत सुनील वाघमारे सांगोला सोलापूर येथून आणि त्यांच्यासोबत आहेत विराज वाघमारे आर्यन यादव आणि जय यादव श्रेयस यादव आणि स्वराज यादव विघ्नहर्ता गणेश तरुण मंडळ चिकमहूद हे गाव आहे का सर तुमचं चिकमहूद प्रगतताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे असं म्हणताय थँक्यू सो मच तर सुनील वाघमारे आणि त्यांचं गावच वेगळं आहे चिकमहूद तर हे गाव कुठे आहे ते नक्कीच सांगा सर ऐकवात बरेच दिवस झाले त्यांना जे गीत ऐकायचं आहे किशोरदा आणि मन्नाडे यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे अर्डिनचं म्युझिक खूप सुंदर असा चित्रपट आहे पडोसन या चित्रपटातील गीत आहे सुनील दत्त सायरा बानू किशोरदा आणि महमूद हे पडद्यावरती दिसतात तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा ऐकवात सुनील वाघमारे विराज वाघमारे आर्यन यादव जय यादव व श्रेयस यादव आणि स्वराज यादव यांची व्हॉट्सअप फरमाईश

चला सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आनंदची फरमाईश अलका याज्ञिक उदित नारायण यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे. मेरे प्यार करस जरा चखणा ओय मखणा ओय मखणा असं ते गाणं आहे आणि सुंदर त्याला म्युझिक आहे त्याच्यात. हे जे काही त्याच्यात म्युझिकमध्ये दिलं अगदी अर्थ नसताना ते म्युझिकमध्ये घातलं जातं, गाण्यांमध्ये घातलं जातं आणि ते खूप व्हायरल होतं आणि तेच खूप लोकांना आवडतं देखील. अशी बरीचशी गाणी आहेत ज्यामध्ये गाण्यांमध्ये असे लिरिक्स आहेत मध्ये किंवा संगीत आहे जे लोकांना फार आवडतं, तर त्याच्यातलंच हे देखील गीत आहे. बडे मियां छोटे मियां हा चित्रपट 1998 यामध्ये हा चित्रपट झालेला आहे. तर श्रोते आहेत रेडिओ तेना प्रोग्राम प्रस्तुती आरजे प्रगतीताई. कार्यक्रम छान सुरू आहे, दररोज नवनवीन श्रोते जोडलेले असतात. कार्यक्रम अप्रतिम असतो, वाट पाहत असतो आम्ही, प्रतीक्षेत असतो. रेडिओ तेना ऐकत असल्यामुळे वेळ कसा लवकर निघून जातो समजतच नाही. आपल्या रेडिओ तेनाचा श्रोता आज गीत ऐकायचं आहे तर नांदुरा रोड जळगाव जामोदचे संतोष काटे आणि उषा काटे गोंधळी असं त्यांनी पाठवलंय. तर नक्कीच सर थँक्यू सो मच आणि असंच ऐकत राहा आणि आनंद घे या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात संतोष काटे आणि उषा काटे गोंधळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश टाइमपास 3 या चित्रपटातील गीत, कारण की ऋता दुर्गुळे हिचा बर्थडे आहे, जी हिरोईन आहे त्यात. सर्वप्रथम तर तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जर सर्वांना कोणाला आठवत नसेल, पण ऋता खूप फेमस झाली होती जेव्हा फुलपाखरू ही तिची सिरियल आली होती झी युवावरती, तर त्याच्यातून तिची एंट्री झाली होती आणि सर्वांनाच ती फार आवडते. मध्ये मुलांमध्ये तिची खूप क्रेज होती. खरं तर खूप सुंदर ऋताची त्या फुलपाखरू या मालिकेतून एंट्री झाली होती आणि सर्वांनाच ती आवडली होती, म्हणून तिचा हा चित्रपट आला. त्याच्यानंतर तिने दुसरे देखील चित्रपट केलेले आहेत. सध्या ती चित्रपटांमध्ये आपल्याला दिसून येते. तर ऋताला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि खास तिचं हे गीत ऐकायचं आहे, अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून. तर हे गीत त्यांच्यासाठी त्यांना ऐकायचं आहे, तिचा बर्थडे आहे म्हणून. तर नक्कीच अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश खास ऋताच्या बर्थडेसाठी.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. यानंतरची फरमाईश घेऊयात. एक होता विदूषक या चित्रपटातील गीत आलेलं आहे. आशा भोसले आणि देवकी पंडित यांच्या आवाजातील हे गीत आहे. खूप छान असं गीत आहे. संकेत रेडिओ श्रोता संघ गाव खुपटी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर इथून संकेत सकट माऊली चौधरी संतोष चौधरी ईश्वरी चौधरी आराध्या चौधरी यांना हे गीत ऐकायचं आहे. छान असं गीत आहे. एक होता विदूषक हा खरं तर खूप वेगळा चित्रपट केला होता लक्ष्मीकांत बर्डे यांनी. खूप वेगळी भूमिका केली होती. इतर सिनेमामध्ये आपण त्यांना सतत कॉमेडी करताना पाहिले पण या चित्रपटामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन त्यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी फक्त विनोदी भूमिका नाही अशा देखील भूमिका करू शकतो आणि खूप वेगळा संदेश या चित्रपटामधून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता. तर छान असा चित्रपट आहे. तर आनंद घेऊयात. जे आपले श्रोते आहेत संकेत रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर इथून जे श्रोते आहेत संकेत सर माऊली सर संतोष ईश्वरी आणि आराध्या यांची व्हॉट्सअप फरमाईश.

छान असं गीत आणि खरं तर ढगाळचं वातावरण धाराशिवमध्ये सकाळपासून आहे. कोणाकोणाकडे आणखी ढगाळचं वातावरण झालेलं आहे ते नक्कीच मला तुम्ही सांगू शकताय व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. यानंतरची फरमाईश करूयात, बऱ्याच दिवसानंतर एक फरमाईश आली आहे दत्ता धोंडके अष्टी जालना महाराष्ट्र येथून. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे 1983 रिलीज झालेला चित्रपट आहे खूप सुंदर असा अगर तुम न होते. या चित्रपटात खरं तर लता दीदींनी देखील गाणं गायलं खूप सुंदर आहे आणि किशोरदांनी देखील दोन्ही वर्जन खूप छान आहेत. तर त्यांना किशोरदांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. हे राहुल देव परमार म्हणजेच आर्डीनचं म्युझिक आहे. गुलशन बावरा यांचं हे गीत आहे. तर पुढे असं त्यांनी हिंदीमध्ये काहीतरी चार वेळा पाठवल्यात, पाहूयात काय म्हणतात. तुमसे जुदा होना हमें कभी मंजूर नहीं, तुमसे जुदा होना हमें कभी मंजूर नहीं, तुम्हारे बिना इस दिल का कोई सुकून नहीं. चाहे कितने भी मुश्किल आए राहों में, चाहे कितनी भी मुश्किलें आए राहों में, बस मेरा हाथ थामे रखना, कभी जुदा मत होना. दत्ता धोंडके यांनी हे आपलं पाठवलेलं आहे मला चारोळ्या. तर खूप सुंदर अशा चारोळ्या पाठवल्या त्यांनी ताई. तर पुढे म्हणतायत की थँक्यू सो मच आदरणीय आरजी प्रगतीजी आणि रेडिओ तरणाच्या सर्व श्रोत्या मित्र मैत्रिणींना मनपूर्वक स्वागत. आपला आवाज खूप सुंदर आणि सुरेल कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या सर्वांसोबत संगीताचा हा प्रवास असाच आनंदमय राहो. मनपूर्वक स्वागत. आणि दत्ता धोंडके अष्टी जालना येथून आज बऱ्याच दिवसांत सरांची खरं तर फरमाईश आलेली आहे पण गीत मात्र माझं देखील फेवरेट आहे. मला फार आवडतं गीत आणि दोन ओळी तर नक्कीच गुणगाणावं लागतील कारण की गीत अगदी भारावून टाकणारं गीत आहे हे.

खूप सुंदर असं गीत दिल्याबद्दल थँक्यू सो मच शिवाजी सर. तर पुढची फरमाईश घेऊयात. आता बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यानिमित्त बऱ्याच श्रोत्यांनी बाप्पांची देखील गाणी दिलेली आहेत. त्यामधलंच एक गीत जे खरं तर खूप लोकप्रिय आहे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे. तर म्हणताय तर नमस्कार मॅडम, तुमचा आवाज खूप सुंदर आहे. थँक्यू सर, आपकी फरमाईश लाईव्ह ऐकत आहोत. रमेश सावंत आणि आमची मिसेस वैशाली सावंत हे दोघे जण शेतामध्ये काम करत आहोत. आमच्याकडे पावसाचे वातावरण चालू आहे. आम्हाला गजानन आश्री गणराया आधी वंदू तुझं मोरया हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर आपण खरं तर हे गीत आता मंडळांमध्ये देखील ऐकतो. ज्या जेव्हा लाऊडस्पीकरवरती ही गीतं लावलेली असतात तेव्हा एक माहोल होतो खरं तर गणपतींच्या गाण्यांचा. तर असाच माहोल आता होणार आहे. तर त्याच निमित्त सरांना देखील आज गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत रमेश सावंत सर आणि वैशाली सावंत सर यांची ही व्हॉट्सअप फरमाईश. सर तुम्ही कुठून आहात हे मला नाही पाठवलंय. तर नेहमी फरमाईश करत असताना पूर्ण पत्ता, गाण्याचे बोल आणि आपलं नाव पाठवायचं आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

चला पुढच्या फरमाईशीकडे जाऊयात. पुढचा फरमाईश आहे चिचिंची, अर्थात गोविंदा यांची फरमाईश, आणि करिश्मा कपूर यांचा चित्रपट आहे हिरो नंबर वन. या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत संदीप माने, राहणार शिंगोली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथून, तर ते नियमित श्रोते आहेत ते देखील. त्यांना आज गीत ऐकायचं आहे हिरो नंबर वन या चित्रपटातील. उदित नारायण पौर्णिमा यांचा आवाज आहे. 90s खूप लोकप्रिय ठरला होता हा देखील चित्रपट. जेवढे काही हिरोचे चित्रपट चिचींनी केले अर्थात गोविंदांनी केले आहेत ते सर्वच गाजलेले आहेत. आनंद मिलिंद यांचं म्युझिक आहे आणि समीर यांचं गीत आहे, तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदर गीताचा. ऐकूयात संदीप माने, राहणार शिंगोली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि ते सध्या मला म्हणतात की मॅडम कंस खायला या असं म्हणतायत, तर नक्कीच बोलत आहे, तर येऊया ऐकूयात संदीप माने सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चले यानंतरची फरमाईश धाराशिव मधून आली आहे, गणेश नगर येथून, धाराशिव येथून फरमाईश. श्रोते म्हणतात आज त्यांना गीत ऐकायचं आहे, आशा करतो आज नक्कीच फरमाईश पूर्ण होईल. हनुमंत गोपाळ गडकर सर राहणार गणेशनगर धाराशिव येथून, तर नक्कीच सर तुमची फरमाईश का पूर्ण नाही करणार. तर आज त्यांनी पहिल्यांदा आय थिंक सो याच्यात देखील फरमाईश पाठवली होती, पण मला आठवत नाही मी पूर्ण केली होती की नाही, पण आज मात्र नक्कीच त्यांची फरमाईश पूर्ण करू आहेत. फेरोज खान, शर्मिला टागोर आणि सुनील दत्त हे पडद्यावरती दिसतात, आणि प्यासी श्याम हा चित्रपट आहे, हे देखील पहिल्यांदाच आपण गाणं प्रसारित करणार आहोत. तर नक्कीच ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात हनुमंत गोपाळ गडकर सर, जे आहेत गणेशनगर धाराशिव येथून.

पुढची फरमाइश घेऊयात. बाप्पांचंच गीत आलेलं आहे पण श्रोते आपले नियमित श्रोते आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाइश. रंगरंगोली रसिका सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती SSS शिरोळकर परिवार त्यांना आज जे गीत ऐकायचं आहे ग्राम रंगोली कोल्हापूर येथून आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे सुंदर गीत आहे उलाढाल या चित्रपटातील गीत आहे. अजय अतुल यांचं म्युझिक आहे. सुंदर असं गीत आहे जे खूप छान रित्या चित्रित देखील करण्यात आलेलं आहे. मला हे गीत देखील फार आवडतं. खूप सुंदर असे लिरिक्स या गाण्याचे आहेत. तर नक्कीच आनंद घेऊयात. आज बऱ्याच दिवसानंतर SSS शिरोळकर सरांच्या फरमाइशीची पेशकश आलेली आहे तर नक्कीच आनंद घेऊयात.

चला यानंतरची फरमाईश घेऊया. 2:48 होत आहेत. मुकंपोस दारफळ. मनीषाताई ते म्हणतात माझ्या मुलाचा बर्थडे आहे, शुभमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मनीषाताई, महानंदा अतकरे, जयश्री महाडिक, राणी महाडिक, पिंकू, सुनीता, अनिताताई, संगीताताई, आमच्या मैत्रिणींच्या मुलाचा वाढदिवस आहे. सगळ्यांकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेतात कांदे खुरपत आहोत आणि आज वाढदिवस आहे, त्यामुळे आमच्या मनीषाताईंच्या मुलांसाठी गीत ऐकायचं आहे. राम लखन या चित्रपटातील दोन मुलं आहेत त्यांना, मोहम्मद अजीज साहेब आणि कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज आहे. 90s मधलं सुंदर असं गीत त्या दोघांसाठी डेडिकेट करूयात. शुभमचा जरी बर्थडे असला तरी सोबत त्याच्यासोबत दुसऱ्याचा देखील कौतुक असतंच आईला आपल्या, तर त्याच निमित्त मनीषाताईंच्या शुभमचा वाढदिवस आहे, तर बर्थडे विश करूयात आणि खास ऐकूयात त्याच्यासाठी हे सुंदर असं गीत.

चला पुढची फरमाइश घेऊयात. असं जे गीत खूप सुंदर जे सांगतं की आपल्या जीवनात जेवढे काही माणसं येतात ती मुसाफिर असतात, कधी भेटतात ती चांगले संदेश देत असतात, काही भेटतात त्याचे अनुभव देखील वाईट येत असतात, पण तरी देखील छान अशा प्रवासातून आपण नेहमी प्रवास करत असतो. तर असंच एक गीत आहे जे आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील परवरिश या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे आणि खूप गाजलेले देखील हे गीत आहे. तर नक्कीच आनंद घेऊया त्या सुंदर अशा गीताचा. तर हे गीत ऐकायचं आहे धाराशिव येथून ज्या सोना गायकवाड आहेत यांना हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आनंद घेऊयात सोना गायकवाड ज्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे कर्मचारी म्हणून काम करतात यांच्या या सुंदरशा व्हॉट्सअप फरमायशीचा.

चला तर अशा आठवणी माणसं येतात आणि भेटून जातात, काही आठवणी आपल्यासोबत राहतात. अशाच आठवणींसोबत वळूयात पुढे. तर पुढची फरमाईश 2:58 पुढची फरमाईश आली आहे, खास स्वराजची आलेली आहे. आणि स्वराजने सांगितलंय आज फरमाईश देण्यासाठी रेश्माताईंना, रेश्मा जाधवताई ज्या आहेत सांगलीवरून. आणि आज स्वराज देखील त्यांच्यासोबत आहे. अगदी व्हिडिओ त्यांनी पाठवलाय, जसं की मी मगाशी सांगितलं की मध्ये जे गीत आत्ता ट्रेंडिंग चालू आहे, सर्वजण त्याच्यावरती रील बनवतायत, झाला हो गाजा बाजा, त्याच्यावरतीच स्वराजने देखील व्हिडिओ केलाय आणि तो मला पाठवला. त्यांनी खूप सुंदर असं त्यांनी डान्स केला त्याच्यामध्ये. तर थँक्यू सो मच रेश्माताई तो व्हिडिओ देखील पाठवल्यासाठी. आणि त्याला आज एक गीत ऐकायचं आहे बाप्पाचंच. तर ते म्हणतात की रेश्मा अजय जाधव सांगलीवरून बोलते, मॅडम शनिवार टू शनिवार फरमाईश पाठवते. 14 सप्टेंबर हरितालिका पूजन आणि गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे छोटू स्वराजला. आणि सर्वांना गीत ऐकायचं आहे आज, तर नक्कीच हे गीत ऐकायचं आहे बाप्पा येणार येणार असं जे गीत आहे ते सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, ते देखील तेच गीत त्याला देखील ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर ऐकूयात खास आपल्या छोटूशा श्रोत्यासाठी म्हणजेच स्वराजसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चुकू लगना।
1: सोनोल्या, मी कुठे ही गेलो नाही, तू खूप अभ्यास कर, मी नक्की येईन।
0: बाप्पा तू कसा

खरंतर हा आनंद वेगळाच असतो. बाप्पाच्या येण्याने अगदी घर सजलेलं असतं, गजबज असते आणि खूप छान वाटतं बाप्पा असलं की. असं लहान मुलांचा तर हा सण इतका आवडीचा सण आहे की बाप्पा आल्यामुळे त्यांना खूप आनंद होतो, अगदी उत्साह घरात असतो त्यांचा देखील आणि सुट्ट्यांचं देखील नियोजन झालेलं असतं त्यांचं, त्याच्यामुळे त्यांना खूप आवडतो बाप्पा. तर असंच स्वराजला देखील आज हे गीत ऐकायचं होतं. तर पुढची फरमाईश आज शनिवार आहे, त्यामुळे एक गीत ऐकायचं आहे. आपले जे श्रोते आहेत अश्विनी घळके, कव्य तरुका बारशी येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना आज एक गीत ऐकायचं आहे. ते म्हणजे शनिवार असल्यामुळे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे गीत त्यांना ऐकायचं आहे. तर आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश देखील आली आहे. तर तसंच आपले जे श्रोते आहेत ते चारोळ्या पाठवतात असं, तुमच्या स्वरांनी तुमच्या सुरांनी सस्ते संगीताची मैफल, तुमच्या आवाजाने खुलतो प्रत्येक क्षण अनमोल. प्रगतीजी तुमच्या मधुर आवाजाचीच हे जादू, तुम्ही आलात की रंगते श्रोत्यांच्या मनाची मैफिल. तर थँक्यू सो मच, सरांनी खूप अशा चारोळ पाठवल्या, त्या म्हणतात मध्ये मध्ये सांगत चला. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच. आज खरं तर 12 जून दिवशी सरांनी मेसेज केला होता ना, त्यानंतर आत्ताच ते आलेले आहेत. तर याच गीतासोबत मी आर्ज प्रगती इथेच थांबणार आहे, कारण की वाजता आहे 3:04 आणि याचा कार्यक्रम देखील आवडला श्रोत्यांना असं सांगितलं त्याने, थँक्यू सो मच. आणि आपले कळमकर सर जे आहेत उपळे, माकड्याचे उपळे इथून, ते देखील म्हणत आहेत की ताईसाहेब सस्नेह नमस्कार, कळमकर परिवार, उपळे माकड्याचे जुनी गाणी किती कानाला गोड वाटतात आणि सारखे गुणगुणावे वाटतात, अशा फरमाईशी यायला पाहिजेत की आम्ही जुनी माणसं खूप आवडीने ही गाणी ऐकतो. खरंच ताई, आपण उद्घोषणा करायला आल्यानंतर कार्यक्रमाला रंगतच न्यारी येते, केव्हा 2 तास निघून जातात कळत नाही आणि एकाच वेळी एक सुरेल गाणी आपण काय कडवे गुणगुणता. तुमचा सुरेल आवाज यामुळे कार्यक्रमाला खूप खूप चांगली रंगत येते, त्यामुळे केव्हा 1 वाजेल अशी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. 1 वाजण्याची चातक पक्षे जसा पाण्याची वाट पाहतो पावसाची, तशाच प्रमाणे आम्ही देखील तुमची वाट पाहत असतो. अरे बापरे, ताईंचा आवाज आला तर मग रंगतच न्यारी. थँक्यू सो मच सर, थँक्यू थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल. आणि नक्कीच सर्वांचे खूप आभार आहेत की तुम्ही एवढा सुंदर असा प्रतिसाद दिला, खूप चांगला कार्यक्रम झाला असं देखील बऱ्याच श्रोत्यांनी मला पाठवलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि याच गीतासोबत मी आरजी प्रगती इथे थांबते. तर जाता जाता आणखीन एक आपले श्रोते आहेत, जे म्हणजे गिरीश कुलकर्णी, काका नातेपुते, सहपत्नी सौ राणी गिरीश कुलकर्णी, चैतन्य गिरीश कुलकर्णी, प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी, पूर्ण कुलकर्णी परिवार, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. चला तर वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, आणि इन ॲडव्हान्समध्ये सर्वांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या, तर नक्कीच थँक्यू सो मच राक्षी मामा, हिरामन किराडे सर, तसंच समाधान काटे सर, आणि आणखीन कोणी कोणी फरमाईश मला पाठवल्या होत्या, त्यामध्ये बऱ्याच श्रोत्यांनी मला इन ॲडव्हान्समध्ये केलंय, तर थँक्यू सो मच. असंच ऐकत रहा, आनंदी रहा आणि प्रेम करत रहा, ऐकत रहा आनंदी रहा, काळजी देखील घेत रहा. भेटूयात बाप्पाच्या आगमनाच्या नंतर, तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, ऐकत रहा आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकटं येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत, त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री सुधाकर राठोडे यांना। ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2003 साली पासआउट झालेले आहेत। मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत। सध्या ते एंटरप्रेन्योर आहेत। राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत। तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात। सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: नमस्कार, मी सुधाकर राठोड। रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल।
1: अच्छा,
2: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।
1: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेला आहात, तर साधारणतः आता एक 20 कालावधी लोटतो आहे। तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 पहिल्यांदा येतात की अगोदर आला होतात?
2: 20 आधीतरी येऊन गेलो होतो मी।
1: हां हां, साधारणतः किती वर्षापूर्वी?
2: 6 मी येऊन गेलो होतो,
1: 6
2: 18 दरम्यान। पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर एरियामध्ये, औरंगाबाद वगैरे या साईडला। जसं वरवरती फिरती मी भेट घेतली, त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिलं। इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा, ॲडिशनल सुविधा काही बऱ्याचशा इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे। आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतंय 120 काहीतरी इंटेक कॅपॅसिटी होती। द फर्स्ट स्टुडंट्स वन ऑफ दॅम अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स आवर डिपार्टमेंट हेड्स ऑल प्रोफेसर्स। तर फार आनंद वाटला मला त्या 4 जर्नीमध्ये। मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन।
1: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ॲडमिशन घ्यावं? तुमचं स्कूलिंग कुठं झालं?
2: हा, माझं स्कूलिंग झालं सर गव्हर्नमेंट स्कूलिंग मध्ये मी पासआउट आहे 10th।
1: अच्छा, कुठे? सोलापूर
2: महावीर हायस्कूल म्हणून सोलापूरमधनं।
1: बरं,
2: मराठी मिडियम, इट वॉज मिडियम। त्याच्यामधनंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये। मग लातूरमधनं मी 11th-12th केलं। मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेज सुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला PCM आपली कॅटेगरीमध्ये। याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला VRC कॉलेज भेटला होता नागपूरचा। त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली, तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं। मी थोडंसं माहिती काढून घेतली होती TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हाऊ इट हॅज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी कोणकोण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठं कुठं कसे प्लेस झालेले। मग माझी जर्नी स्टार्ट झाली, नवीन होतो इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता। कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझ्या सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत। मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही। मी पहिला तो त्यामधनं जेवढं काही प्रयत्न केला की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करूया, स्वप्न होतं, छोटं स्वप्न होतं आधी, म्हटलं चला साकारूया आपण, काय होऊ शकतं बघूया। जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या चार वर्षात एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला, टीचर्स एवढे म्हणजे फंटास्टिक, आपले मित्र सुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या चार वर्षात. कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स एटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी. कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे. पॉईंट नंबर वन की हा असा आहे, इकडे विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जरा थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचा, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम, हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही. कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मीडियम मधून आलेले असायचे, गावाखेड्यातनं आलेले असायचे, त्यामुळे थोडस फिअर असायचंच.
1: म्हणजे 2003 ला पासआउट झालं, 1999 हे चार वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते. कारण
2: ओएमएस त्या वेळेला काही होते, हा ते कॉम्पिटिशन एक फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते ओएमएसचं त्यांचं शिक्षण झालं होतं सीबीएसई मध्ये, आमचं शिक्षण एसएससी बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जर तो थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्टमध्ये, कारण तो थोडंसं इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत म्हणजे थोडं समजण्यासाठी सुद्धा आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडंसं आकलन याच्यामध्ये थोडंसं व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्समध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनामिक्स असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाइम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो नेव्हर. हे मला ते ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या चार वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉइंट असेल मला वाटते, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही चार ओळी आहेत पण फार महत्वाचे आहेत. यातले असे बरेचसे का पॉईंट्स आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये, आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 ला मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ॲज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो जीईटी म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो आय आय टीचे पब्लिक त्यावेळेला, एन आय टी पासआउट, थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायचे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण टीपीसीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
1: अच्छा,
2: म्हणलं बघूया.
1: अच्छा
2: ठीक आहे, चालू.
1: आता हे 2003 नंतरचं मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
2: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं, त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. मग जे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आहे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये, वेदर इट इज बीन आय टी ऑर मेकॅनिकल, ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ टी सी एस, इन्फोसिस, विप्रो, जी, लाईक अ कंपनी विच इज बीन टॉप 10 कंपनीज. देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ, फार टफ असेल त्यांचे ॲप्टिट्यूड, जे की आपण कधी पाहिलेलं नाही. पण तुम्हाला तेच म्हणतो ना, काही की पॉईंट्स आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे, वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे, आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढे आमचा प्रवास चालू झाला तिथून.
1: बर बर बर. मग आता हे जे तुमचं 20 वर्षाची जर्नी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्युअर झालात, म्हणजे तुमचे राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली, त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला किंवा कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं?
2: सर, हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच, त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया.
1: बर,
2: लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9 to 5 जॉब, की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज ईच अँड एव्हरी एरिया इज अ
1: युनिक, तसं तुमच्या डोक्यामध्ये होतं
2: आधीपासून की आपण सो आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
1: बरोबर.
2: मग ही प्रेरणा माझी जवळपास, सर मी वेन आय वॉज इन टाटा मोटर्स ईआरसी आर एन डी डिपार्टमेंटमध्ये होतो, तेव्हा मी बऱ्याचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं, वेंडर मध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे, त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं वेळच्या वेळ त्यांच्यामध्ये. म्हणलं अरे आपण काही नाही करू शकत, काही वेगळं सेटअप का करू शकत नाहीये, वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाहीये, फक्त फंडच हा मॅटर नाही करत आहे, त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणि क्वालिटी लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरेबल हा फार महत्वाचा आहे. आपण ते शिकूया, काही हरकत नाही. बॅकबोन नाही आपल्याकडे, बिझनेसची आपल्याकडे स्किल नाही आहे, पण शिकायला काय हरकत आहे, आपण शिकू तर शकतो ना. हा वसा मी घेतला त्यावेळेलाच. ही गोष्ट आहे सर, जवळपास 2008-09 ची गोष्ट आहे.
1: 6 वर्षानंतर
2: ते थोडं काही काही काही गोष्टी शिकत गेलो मग. काही त्याच्यानंतर मला बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या. वोल्वो आयशर मध्ये जॉईन झालो, त्यानंतर काही टायर 1 मध्ये बी मी आपलं थोडस एक्सपिरियन्स मी गेन केलं. त्यामध्ये आयएसए एक होतं, इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह युएसची कंपनी होती. मग तिथनं मग मला एज्युकेशनला थोडस सुरुवात झाली की आपण आता बिझनेस. त्यानंतर मग जसं माझं 2008 माझं लग्न झालं होतं, माझ्या वाईफ MBA सेल्स मार्केटिंग केलं होतं नाही मुंबईमधनं, त्यांची तर साथ होतीच प्रत्येक वेळेला. मोटिवेशन त्यांचं होतंच थोडं कोणीतरी साथ पाहिजे म्हणतात ना. तसंच म्हटलं प्रयत्न करूया, प्लॅनिंग केलं 2-3 वर्ष, प्रॉपरली प्लॅनिंग केलं त्या गोष्टीबद्दल. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते एक्झिक्युशन करायला थोडासा वेळ लागला. मध्ये कोविड आलं, कोविडच्या ड्युरेशनमध्ये आम्ही ते एस्टॅब्लिशमेंट केलं, सुरुवात केली 2019-20 आम्ही सेट केलं.
1: मग ह्या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब सुरू होता कसं होतं?
2: हो, जॉब चालू होता.
1: साईड बाय साईड
2: हा या गोष्टी म्हणजे साईड बाय साईड म्हणजे फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग माझं चालू होतं पूर्णपणे की असं कुठल्या सेक्टर मध्ये करायचं,
1: अच्छा
2: कुठले सेक्टर चांगली राहील,
1: अच्छा
2: ज्याच्यामध्ये आपली स्वतःची कॉम्पिटन्सी असेल त्या एरियामध्ये. जसं माझी स्वतःची कॉम्पिटन्सी D1 2003 पासून इंटिरियर एक्सटिरियर डिझाईन डेव्हलपमेंट ऑटोमोटिव्ह पार्ट्स, जसं आपण डॅशबोर्ड म्हणतो, कन्सोल, रूफ लाइनर, बंपर्स, लाईट, लॅम्प्स वगैरे त्यामध्ये माझी एक्सपर्टीज बिल्ट होत गेली. मग त्याच एरियामध्ये आपण करूया चालू झाला प्रवास. 2019-20 आम्ही राल पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश केले, रजिस्टर केलं. मग तिथून मग आम्ही छोटे आपले स्ट्रॅटेजी प्लॅन केला होता ऑलरेडी. म्हटलं तिथनं चालू केली आपली जर्नी आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टी जे काही प्रेझेंट केल्या होत्या कस्टमरच्या समोर दे आर रिअली हॅपी टू सी दॅट प्रोएक्टिव्ह अप्रोच विथ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बॅकअप विदाउट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स. दे वर इन्व्हेस्टेड इन अ कॅपेक्स, आपल्या कंपनीमध्ये त्यांनी कॅपेक्स इन्व्हेस्ट केला. मग तिथून मग माझी जर्नी जी स्टार्ट झाली ते आतापर्यंत मी मागं वळून नाही पाहिलं आहे. हॅपीली आय वुड लाईक टू से हिअर ॲज ऑन टाइम 16 कस्टमर्स आर रजिस्टर्स विथ अस अँड दॅट महिंद्रा टाटा हे आता मेजर कस्टमर आहेत आमचे.
1: बरोबर,
2: त्याच्यामध्ये
1: एवढ्या रिनॉन्ड कंपन्या ज्या आहेत ते तुमच्या सोबत. हे मग तुमचा राल्फ पॉलिमर असा आहे ना. मी मित्रांनो परत एकदा आपल्याला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ती श्री सुधाकर राठोड यांच्याशी. ते 2003 पासआउट आहेत, मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मूळतः सोलापूरचे आहेत, सध्या पुणे येथे एंटरप्रेन्योर म्हणून कार्य करत आहेत. स्टार्टअप आहे त्यांचं राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, पण त्याला पण 2-3 वर्ष झाले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे वर्क चालू आहे. तर राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कशामध्ये नेमकं डील करतं, म्हणजे तुमचं वर्क काय नेमकं आहे?
2: हा, एकंदरीत राल्फ पॉलिमर्स हे बेसिकली जेव्हा आपण विजन घेऊन एक आपण या मार्केटमध्ये आलो, माझं विजन पहिल्यापासून होतं की जे एक्सपर्टीज मॉडेल जे सेल करतात, फॉर एक्झाम्पल ल्युमॅक्स आहे, तो एक मॉड्यूल सेल करतो. तर त्या मॉड्यूल आणि OEM मध्ये तर देर हॅव्हिंग अ गॅप बिटवीन फॉर एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये, त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी आर ट्राईंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स, लाईक अ ल्युमॅक्स. देर आर नंबर ऑफ कंपनी, हेला स्विचेस, सुब्रोस, देर आर अँड नंबर ऑफ मॉड्यूल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकलमध्ये जसे फिट होतात बरेचसे मॉड्यूल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता, व्हीकल ही जवळपास 3000 कंपोनंटनी बनते.
1: अच्छा, ओके.
2: एक कुठलीही व्हीकल ही 3000 कंपोनंटनी बनते.
1: हे तर मला पहिल्यांदा.
2: हा, तर ते कंपोनंटमध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्यूल्स आहेत. मग त्या मॉड्यूलचं एक बॅकबोन बनणं फार गरजेचं आहे की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं त्यांना ते व्हायबल नसतं, कमर्शियली व्हायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी व्हायबल नसतं. इट्स नॉट व्हायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव मग हु इज गोईंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम IAC, विरॉक पॉलिमर्स, ल्युमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओ ऑन, जस इज अ लिडिंग. वी हॅव बीन सपोर्टिंग सिन्स लास्ट फोर इयर अँड देर हॅपीली. अँड ॲज ऑन टाईम मला एक सांगावं लागेल की झिरो पीपीएम हा फॅक्टर असतो, म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस, झिरो डिफेक्ट, म्हणजे आपल्या इथनं जे काही सपोर्ट इथनं आपलं पार्ट जातात वगैरे ते आम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे.
1: आयएसओ
2: ही सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयआयटीएफ इज लिटल बिट अपग्रेड, मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपलं जे इंटरनल जे काही को स्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर, जसं व्हेकल टाटा मोटर्स, स्कोडा, ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात, कारण दे ऑल्सो बी अन काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्यूल, जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व करतो की क्वालिटी मला पाहिजे. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, डेफिनेटली ही डिझर्व टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट्स.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
2: त्यामुळे त्या डिसिप्लिनने ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे, की असं नाही की बाबा गाडी जातोय आपला 80 किलोमीटरला ब्रेकच लागत नाहीये, मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं आहे की तो पार्ट येतो कसा, त्याचा क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉइंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचा मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हेकल मध्ये लागल्यानंतर त्याचा फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिनने सिस्टीमने जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हटलं ना आयएसओ आयटीएफ वगैरे, ते इंटरनल देर हॅव नंबर ऑफ टीपीएम टीक्यूएम कायझन वगैरे आहेच.
1: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथे आलेला आहात, म्हणजे वहिनी पण आयसोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एमबीए केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट कसा असतो त्यांचा, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये.
2: आता माझ्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग जो डिपार्टमेंट आहे, त्या डे वन पासून ते पाहतात, आणि इज अ रिअली हार्ड कोर, म्हणतात ना सेल्स मार्केटिंग टू सेलिंग द प्रोडक्ट्स, सेलिंग द आयडियाज, अँड ऑल्सो इज ऑलवेज बीन बॅकबोन टू नॉट इवन मी बट ऑल्सो अवर डिपार्टमेंट पीपल्स टू मोटिवेट इच अँड एव्हरी एरिया, कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, त्यामध्ये बरेचसे इन्सिडेंट्स होतात, क्वालिटी इश्यू असतात, कधी फेल्युअर होतात मशीन्स वगैरे, हाऊ टू कॅटर दॅट, दॅट ऑल्सो बीन शी इज बीन गोइंग टू बी मोटिवेट. नाही आहे, वी कॅन कॅटर हॅव्हिंग सिस्टमॅटिक वे, मग त्या ऑलवेज आमचा बॅकबोन आहेत कंपनीच्या.
1: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडंसं एरामध्ये घेऊन जातो 2003 च्या.
2: मला
1: वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 च्या बॅचचे असतील.
2: ओके.
1: राज कोळपे आणि पांडुरंग खोवडे म्हणून, त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 च्या काळामध्ये त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो किंवा असा काही विषय झाला?
2: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात. आता 2000 चीच गोष्ट नाहीये, जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत, बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच ले ऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे, पण तो फेज असतोच. मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये, कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट, मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय, ते तुमच्या ह्याच्यावर नाही चालत आहे की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हेकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात, तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल, काही जणांना माइलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल, मग तेव्हा ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो, त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल, या सॉफ्टवेअरचा मार्केट असेल. आता सॉफ्टवेअरमध्ये जसं AI आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये बरेचसे जॉब कटिंग होत आहेत, म्हणजे बरेचसं ऑटोमेशन बरेच प्रमाणात होत आहे. मग त्या एरियामध्ये जसं अपग्रेड करून जर घेतलं विद्यार्थ्यांनी या आता जे जॉब करत आहेत एम्प्लॉईजनी, तर डेफिनेटली दे विल ऑल्सो गोइंग टू बी सर्व्हाइव्ह अँड सस्टेन, नाहीतर मग हे डाऊनफॉल होतच राहणार आहे मार्केटमध्ये.
1: बरं, मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं
2: हे डाऊनफॉल होतच राहणार आहे मार्केटमध्ये.
1: मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं तर मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, म्हणजे खास करून सोशल मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, इंटरनेटचा नव्हता त्या काळामध्ये, नुकतंच बहुतेक मला वाटतं मोबाईलची सुरुवात झालेली होती आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळेसचं एज्युकेशन आणि आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रिन्युअर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
2: मी पहिले ॲडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे.
1: बर,
2: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं, पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्या कोर सब्जेक्टमध्ये ते ती एक्सपर्टीज गेन करायच्या. तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे मित्र होते, इथनंच पास आउट झालेले, ते जी ईलमध्ये होते, त्यांनी एम टेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. थर्मोडायनॅमिक जीईमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर, सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर, माझा जो हँड्स ऑन होता दाते सर, पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं, सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन हे फार महत्वाचं आहे आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक हे फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचं व्हेकलमध्ये जाऊ कुठंतरी बसायला पाहिजे आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच, मग ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो, आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
1: बर बर,
2: लाईफमध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
1: अच्छा,
2: बरं.
1: अच्छा, बर. मग आता आताचे जे स्टुडंट आहेत जे इंजिनिअरिंग करतायत, प्रोबॅबली इन मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतील, प्रोडक्शनमध्ये असतील, ह्या सगळ्या फील्डमध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे ॲस्पायरिंग इंजिनिअर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
2: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर.
1: बर बर.
2: का? तर ज्या प्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी, प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर.
2: आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्टला म्हणजे कार्बन आयन आलं. ह्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे, ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे, म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिलं ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं, पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळं काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत, प्लीज. हा जो आहे ना, हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मॅसेज आहे ना, हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडेल. ते
1: तर सुधाकरजी, आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मूळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत, एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो, नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोला, म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढं सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होतात, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कूल स्टुडंट.

0: स्टुडंट होतात की
1: मी ओके
0: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
1: नाही. ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा. एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डलबी नव्हतो.
0: अच्छा.
1: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो. जायचो क्युरीज विचारायचो वगैरे बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व करायचे. आणि मी एकच विद्यार्थी होतो त्या बॅचमध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा लायब्ररीमध्ये. ते माझ्या नावावरच असायचे. कधी कधी विसरायचो मी. ते रिटर्न करायची एक पॉलिसी होती आमच्या इथे. त्याच्याकडे 7 दिवस असा एक पॉलिसी होती. मला आठवत नाही पण कार्डमध्ये माझ्याच नावावर ते जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव्ह व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुकचा लायब्ररी इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी. सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अव्हेलेबल होते त्यावेळेला. मला जे आठवतं त्या पब्लिकेशनमध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टीला. हे दोनच विद्यार्थी होते. आम्ही आमचं डिस्कशन डिसिजन ते सुद्धा टॉपर होते इथले. ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे म्हणजे फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. पण हे फार फंटॅस्टिक होतं. हा जो अनुभव मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम. मित्र तर म्हणजे लिमिटले भरपूर सारे. म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळे मला OMS अटॅच होतो. आणि इथलं लोकल असल्यामुळे मला मराठी चांगली येते. मी मराठी मीडियममध्ये राहिला इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे. त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरंच सांगू ना मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते. कारण ते मला 4 वर्ष मी इथं रिली जगलो होतो ते कॉलेजमधले. मला कधी ते मला विसरता नाही येणार.
0: आणि मैत्रिणी
1: सर आम्ही म्हणजे
0: डेझर्टेड
1: होत मोजून काही मैत्रिणी असायच्या. आणि त्या सुद्धा तेवढ्याच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे. पण कमीच होत्या सर.
0: अच्छा अच्छा. बर तर शेवटी सुधाकरजी असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची एक 20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव आताचं धाराशिव आहे. तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झालाय लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
1: सर सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलंय की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण टाइम असतो त्या स्टुडंटचा जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीची जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये. कारण बराचसा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. पण ज्यांनी जे केलेलं आहे मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे असाच एक कुली होता. तो ही बिकम IAS ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितोय. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की ते लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा. टेस्ट घ्या स्वतःची कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत. एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु कॉलेजचे शिक्षक. सेकंड आहे तुमचे नातेवाईक आई वडील. त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे धावणं गरजेचं आहे. आणि ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीदलावर आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजेत. किंवा टाईम टाईमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना टाईम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाईम एवढं डेंजरस वेपन आहे. त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाइम.
0: यस.
1: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे. वापर करा व्यवस्थित. एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी

0: फ्रेशर्स पार्टी असायच्या, फ्रेशर्स वेलकम असायचे आमच्या इथे, सेंडअप असायचे आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच, प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाइज व्हायचे.
1: तुम्ही फक्त ऑर्गनायझिंग कमिटी?
0: मी ऑर्गनाइज मध्ये आणि काही काही वेळेमध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो. स्पोर्ट्स मध्ये मी पार्टिसिपेट करायचो, बऱ्याचशा स्पोर्ट्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले आहे. ऑर्गनायझिंग कमिटी मध्ये मी पहिल्या दिवशी पासून होतो. मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाइम एक्सपिरियन्स भेटला, त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला. म्हणजे वेल गुड ऑर्गनायझर म्हणतो ना आपण, मॅनेजमेंट वाईम.
1: येस. तर सुधाकर राठोडजी, मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे. आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदन चालू असतातच. समजा असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या?
0: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे, त्यामधलं
1: तुमच्या कॉलेज एरियामधलं,
0: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामत से कयामत, पहिला नशा पहिला खुमा, तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे. म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार, म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे.
1: तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग सांगितलं बरं चालू म्हणे, पापा काय ते बडा नाम करे
0: पापा बडा नाम करेगा, हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे. पण जी ही नशा, ही जी एन्व्हायरमेंट आहे, हे बरंच काही देऊन जातं या कॉलेजमधलं. आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे, 18 वर्ष जस्ट प्युबर्टी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं. हे 3 वर्ष असू दे, 4 वर्ष असू दे, 6 वर्ष जे काय असतील त्याच्या विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, ते हे खरंच बेसमेंट आहे त्याचा आणि बरंच काही देऊन जातं इथून. अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजीशी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकता, तुम्ही बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता, ह्या बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं.
1: बरोबर.
0: कुठे तुम्ही माघार नाही घेऊ शकत, मग चाहे ते किती काय अडचणी येऊ दे लाईफमध्ये, वेदर इट इज फायनान्शियली येऊ दे, वेदर इट इज फिजिकली येऊ दे, या कुठल्याही गोष्टीला येऊ दे, कधी माघार नाही घेता. हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल.
1: आणि हेच तुमच्या एखादा जे गोल्डन रूल आहे की जे पुढे
0: बस बस रिस्पेक्ट टाइम.
1: ओके, क्या बात आहे. यस, इट्स अ गुड वर्ड टू वर्ड्स, रिस्पेक्ट टाइम. येस, ऑलवेज. तर सुधाकर राठोडजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले. मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हां सॉफ्ट बोलत होतात. मी म्हणत
0: नाही, तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली, थँक्यू टू ओपन अप, कारण तुमची ती स्किल आहे.
1: मला असं वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील ना, तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार. तर सुधाकर राठोडजी, खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथे आलात, जरा मुलांचे पण नावं सांगितले म्हणजे जरा थोडंसं.
0: येस, माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड
1: हा
0: 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतोय.
1: अच्छा.
0: निगडीमध्ये मुलगी रोही राठोड, ती 3rd स्टँडर्डला केम्ब्रिज मध्ये शिकते.
1: अच्छा. आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करता?
0: येस सर.
1: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं जे हे स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहेत तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, रेनाउंड कंपनी व्हावी आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 मध्ये आलात, तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
0: येस सर, ऑफकोर्स.
1: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: अभी अलविदा मत कहो।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।